वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु।

कर करम। पेखे बुलै पेखे बोलै सुने सभे आप, उसदा संग जा ताको मन जाप, संत प्रसाद भयो परगास, पूरा एके गुणदास।